0: बिना।
1: तो सुनीता द कितलो अच्छा काय सुंदर तुझो रोजन राग आहे स्वर आहे खूप अच्छा सुंदर लागली बोलेन द तुझो ते भी सुरुवात आहे मोर आहे बोलेन आगे गेले और अच्छा सिकसे अरुदन तुझो स्वर आहे कंठ आहे और अच्छा सुंदर होय दे ये आमचे बोले शुभकामना आहे मांतर दक बोलेन तू के खैर।

जगन्नाथ बिजान पावतोके धीरे धीरे हिंदून जायचे बौलपूर वाटले ए बौलपूर का दे धका जगन्नाथ गेलो।